0: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्याला उभय देशांकडून अंतिम स्वरूप. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन. आणि पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वे रुळांच्या दुरुस्ती कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं भारत आणि ऑस्ट्रेलियानं काल संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती दिली. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थेलाही दोन्ही बाजूंकडून अंतिम स्वरूप देण्यात आलं. मेलबर्न इथं झालेल्या ऑस्ट्रेलिया भारत तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यातील शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंबंधी विचार विनिमय केला. ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान आज न्यूझीलंडला रवाना होणार आहेत. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक राज्यानं समान नागरी कायद्याचा विचार करावा असे निर्देश आहेत. त्यानुसार यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगानं राज्य शासनामार्फत या समितीची स्थापना करण्यात येत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. ही समिती पुढील 6 महिन्यात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करेल. या अहवालाच्या आधारे येत्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याचं विधेयक विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. राज्यातील सरकारी वन तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर 1 जानेवारी 2011 उभारण्यात आलेल्या सर्व घरांना तसंच झोपड्यांना सरकार पूर्ण संरक्षण देणार असून एसआरए, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून त्यांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत केली. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाहीही महसूल मंत्र्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या वेळी महाराजांच्या जीवाचं रक्षण करणारे जिवाजी महाले यांचं स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचं पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितलं. या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी 1 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आणि संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दोन्ही पालख्यांचा मुक्काम आज आणि उद्या पुण्यात असून उद्या त्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहेत. ऐकूया अधिक माहिती.
1: देहू आणि आळंदी इथून प्रारंभ होणारा पालखी सोहळा ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांची अखंड परंपरा आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध प्रांतांमधून आलेल्या शेकडो दिंड्या आणि लाखो वारकरी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन अभंग भजन आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भगव्या पताकांच्या साक्षीनं वारकरी ऊन पावसाची तमा न बाळगता पंढरपूरकडे पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं पायी मार्गक्रमण करत आहेत. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने या वारी सोहळ्याची सांगता होणार आहे. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समता, बंधुता, शिस्त आणि सेवाभावाचा संदेश देणारी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. पालख्यांसोबत शिस्तबद्ध पद्धतीनं चालणाऱ्या दिंड्या हे वारीचं प्रमुख वैशिष्ट्य. प्रत्येक दिंडीमध्ये अभंग, भजन, कीर्तन आणि नामस्मरणातून संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवला जातो. वारीत माऊलींच्या रथापुढे सहभागी झालेल्या आळंदीच्या समस्त डांगे पंच मंडळ दिंडी क्रमांक 8 चे हरिभक्त परायण रोहित महाराज बोराटे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं,
2: आमच्या दिंडीची कमीत कमी 150 वर्षांची जुनी परंपरा या सोहळ्यामध्ये आहे. आमच्या दिंडीमध्ये ब्रह्मलीन गाथामूर्ती गुरुवर्य भोसरेकर माऊली थोर महात्मे होऊन गेले. त्यांनी आम्हाला भजनाची परंपरा, वारीवर असणारी निष्ठा, ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या वचनावरती असणारी श्रद्धा याचं मार्गदर्शन आपल्या स्वतःच्या आचरणातून वारकऱ्यांना दाखवून दिलं आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती सर्व सेवेकरी आमच्या दिंडीतील भजन करत आहेत, सेवा करत आहेत. हा पालखी सोहळा अविरत पने असल भविष्यात पुढे चालू राहील आणि अनेक वारकऱ्यांना सेवेकऱ्यांना या भजनाचा पायीवारीचा आणि या सोहळ्याचा आनंद घेता येईल. रामकृष्ण हरे.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वेसेवा पूर्ववत करण्याच्या कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली मुंबई पुणे रेल्वेची घाट मार्गावरील वाहतूक आता टप्प्याटप्प्यानं पूर्ववत होत आहे. घाटातील एक मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली असून दुसरी मार्गिका रात्री उशिरापर्यंत सुरू करण्याचं काम सुरू होतं. तिसरी मार्गिका सुरू होण्यासाठी मात्र आणखी काही वेळ लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनानं व्यक्त केली आहे. दृष्टीहीन महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची वाटचाल दाखवणाऱ्या देखले इंडिया या माहितीपीठाचं युनिसेफतर्फे काल लोकभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शन करण्यात आलं. राज्यपालांनी भारताच्या अंध महिला राष्ट्र

0: क्रिकेट संघाच्या विविध सदस्यांसह हा माहितीपट पाहिला आणि त्यांनी संपूर्ण संघाला कौतुकाची थाप दिली. धुळे जिल्ह्यात यावर्षीच्या खरीपाच्या पेरणीसाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील पाऊस, पेरण्या आणि पाणीसाठा याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली, पण त्याचा जोर खूपच कमी राहिला आहे. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या सुद्धा खूप कमी प्रमाणात झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यात 378,432 हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामाच्या पेरण्या होतात. मात्र आतापर्यंत जेमतेम 68,544 हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील 12 मध्यम जलप्रकल्प आणि 47 लघु प्रकल्प मिळून एकूण 31.91% पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. धुळे शहरातील पाणी पुरवठ्यात सुद्धा कपात करण्यात आली आहे. शहराला सध्या 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. असे असले तरी 8 जुलै रोजी धुळे जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला असून या पावसामुळे पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा आहे. तसेच पाणी साठ्यामध्येही काही प्रमाणात वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
0: मोशी इथल्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या दमदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला पिण्याचं पाणी, शेती आणि सिंचनाच्या दृष्टीनं दिलासा मिळाला आहे. हिंगोली जिल्ह्यात काल पहाटे बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल भूकंपबाधित गावांना भेट देऊन तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनाम्यांच्या अहवालानुसार 105 घरांचं अंशतः नुकसान झालं असून जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडकडून 9 गडी राखून पराभव झाला. यामुळे 5 सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 158 धावा केल्या. इंग्लंडनं 14व्या षटकातच विजयाचं लक्ष गाठलं. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर अंतिम फेरी गाठू शकला नाही. काल झालेल्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या जॉर्डन लीनं त्याला 6-2, 7-5 असं पराभूत केलं. हवामान. राज्याच्या विविध भागात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्याला उभय देशांकडून अंतिम स्वरूप. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन. आणि पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वे रुळांच्या दुरुस्ती कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मॉनसून, क्योंकि हम जानते हैं कि मॉनसून ने लगभग पूरे देश को कवर कर लिया है और सुबह से न्यूज़ में हम सुन रहे हैं कि दिल्ली और उसके आसपास के जो इलाके हैं वहाँ भी 4 दिन तक बरसात का फोरकास्ट है. लेकिन फिलहाल जब मैं खिड़की से बाहर देख रही हूँ तो मुझे बरसात होती तो नहीं दिखाई दे रही, लेकिन बादल छाए हुए हैं और मौसम विभाग भी यही कह रहा है कि आज ज़्यादातर बादल छाए रहेंगे. अधिकतम तापमान 33 डिग्री सेल्सियस के आसपास रहेगा, न्यूनतम 27 डिग्री सेल्सियस के आसपास और हवा की गति रहेगी करीब 8 किलोमीटर प्रति घंटा और ह्यूमिडिटी हमें परेशान करेगी क्योंकि 90% आज ह्यूमिडिटी प्रिडिक्ट की गई है. और ऐसे में सबसे मुश्किल होता है जब हम धुले हुए कपड़ों को सुखाने की कोशिश करते हैं तो कॉटन के जो कपड़े हैं ना वो बहुत देर से सूखते हैं और कभी अंदर कभी बाहर कहीं कहीं हमें मैनेज करने पड़ते हैं. लेकिन उससे भी ज़्यादा ज़रूरी ये है जनाब कि आज कल का ये जो मौसम है ना इसमें हम अपनी सेहत का ख़ास ख्याल रखें. अगर बारिश में भीग जाएं तो फिर ये कोशिश हमारी ज़रूर होनी चाहिए कि पहला मौका मिलते ही हम साफ़ पानी से नहा कर ख़ुद को सूखा रखने की कोशिश करें. और बरसात के मौसम में बहुत कुछ अच्छा होता है, लेकिन जो ख़राब बात है वो ये है कि मच्छर परेशान करने लगते हैं और ऐसे में फैलते हैं डेंगू और मलेरिया. और इससे बचने के लिए जो जो कुछ भी करना

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार, 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM गोल्ड वाहिनी। सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत आणि आज आपल्याशी गप्पा गोष्टी आणि गाण्यांची मैफिल जमवण्यासाठी हजर झालेली आहे मी दुहिता सोमणखेर।

मराठी चित्रपटांमधली अनेक भक्तिगीतं असतील किंवा बरीचशी उडत्या चालींची गाणी असतील, ही गाणी आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आवर्जून आपल्याला तो स्वर

आठवतो जो स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा. आज दिनांक 10 जुलै जयवंत कुलकर्णी यांचा आज जन्मदिन आणि त्यानिमित्ताने मराठी चित्रपटांमधली मराठी संगीतसृष्टीमधली त्यांची काही खास गाजलेली गाणी आपण ऐकणार आहोत आणि अर्थातच त्यांच्याविषयी त्यांच्या काही गाण्यांविषयी त्यांच्या प्रवासाविषयी गप्पाही मारणार आहोत.

1931 साली 10 जुलै या दिवशी जयवंत कुलकर्णी यांचा जन्म झाला आणि त्यांचं बालपण फार कष्टाचं होतं. अनेक लहान मोठी कामं करून त्यांनी उदरनिर्वाह केलेला होता, पण गायनाचं शिक्षण मात्र प्रसिद्ध शास्त्रीय गायक लक्ष्मणराव देवासकर यांच्याकडून त्यांनी घेतलेलं होतं. त्याचबरोबर त्यांच्या गुरूंकडून त्यांनी उत्तम संवादिनी अर्थात हार्मोनियम वाजवण्याची कलासुद्धा आत्मसात केलेली होती. आणि त्यांच्या गुरूंनीच म्हणजे लक्ष्मणराव देवासकर यांनी त्यांना सांगितलं होतं की कुठल्याही क्षेत्रात कारकीर्द घडवली तरी तुझ्या खुल्या गळ्यातला सूर मात्र सोडू देऊ नकोस. आणि हीच शिकवण त्यांनी शेवटपर्यंत मनातमध्ये पक्की केलेली होती. आणि म्हणूनच थोडासा त्यांच्या आवाजाला असलेला एक जोरकसपणा किंवा त्याच्यामध्ये एक असलेला जो धक्का आहे हलकासा, त्यांच्या शैलीने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगळ्या प्रकारची काही गाणी केली गेली आणि अर्थातच ती प्रचंड लोकप्रियसुद्धा झाली.

0: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन एआर ॲप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.

0: गोल्ड खरा सोना।
1: हे गाणं ऐकल्यानंतर तर आपल्याला नक्कीच प्रत्येकाचीच पावलं थिरकायला लागतात। आणि ज्या काळामध्ये हे गाणं प्रसिद्ध झालेलं होतं त्या 70s तरुणाई तर ह्या गाण्यावरती इतकी भाळलेली होती, म्हणजे कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम, मग तो महाविद्यालयातला असू दे किंवा कुठल्याही उत्सवांमधला, सार्वजनिक उत्सवांमधला असू दे, तो या गाण्याशिवाय पूर्ण व्हायचाच नाही। आणि सहलीला जायचं म्हटलं की एकत्र आपण कुठल्याही वाहनातून जात असू, ट्रेन असेल, बस असेल किंवा तुम्ही केलेली एखादी प्रायव्हेट गाडी असेल, त्या प्रत्येक वाहनाने हे गाणं जरूर जरूर ऐकलेलं आहेच। आणि अर्थातच हा आवाज आहे तो म्हणजे जयवंत कुलकर्णी यांचा। त्यांची अशीच अनेक प्रसिद्ध असलेली गाणी आणि त्यातली काही गाणी आज आपण मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत।
2: शिर्प, शिर्प।

दादा कोंडके यांच्या अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केल्यामुळे जयवंत कुलकर्णी यांची दादा कोंडकेंचा आवाज किंवा त्यांना पार्श्वसंगीत देणारा गायक अशी सुद्धा एक ओळख बनलेली होती. जसं आपण मगाशी ही चालतुरु तुरु ऐकलं तशीच आणखीही काही गाणी आहेत की जी आवर्जून आजही तरुणांमध्ये, प्रौढांमध्ये, लहान मुलांमध्ये सुद्धा अतिशय लोकप्रिय आहेत. आणि जसं हे गाणं होतं तसंच हिलपोरी हिला हे सुद्धा अजून एक गाणं आहे. त्याचबरोबर आणखीन एक गाणं आहे सावधारिणी.

चित्रपट किंवा भावगीतांसाठी खरं तर वेगळा ठरणारा असा होता, पण तरीही त्यांचा आवाज किंवा त्यांचा गाण्याचा जो लहेजा होता, त्यांच्या गाण्याची जी पद्धत होती, ती रसिकांमध्ये, संगीत रसिकांमध्ये, चित्रपटाच्या रसिकांमध्ये सुद्धा भरपूर लोकप्रिय ठरली.

पद्धर अशी उरतो बग बगून जीव धार धारतो तुझं पद्धर वाऱ्याशी उरतो अग बगून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवास हल मज गुल्लाम पाचे फुल्ला गुल्लाम

0: अनेक नाटकांसाठी सुद्धा अनेक काही नाट्यपद सुद्धा जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली आहेत, पण त्यांचा या संगीतसृष्टीतला प्रवास नेमका कसा सुरू झाला किंवा मुळात शास्त्रीय संगीताचं शिक्षण त्यांनी घेतलेलं होतंच, त्याचबरोबर ते उत्तम तबला वादक सुद्धा होते. आणि झालं असं की संगीत दिग्दर्शक मास्तर कृष्णराव यांच्या एका चित्रपटासाठी काही गाण्यांचं ध्वनिमुद्रण व्हायचं होतं आणि त्यांच्याच एका स्नेहाकडून यांना त्या ध्वनिमुद्रणासाठी बोलवलं गेलं. आणि होतं असं की वादनाचं अंग असल्यामुळे तबला नाही पण अभंगांचं ते ध्वनिमुद्रण होतं आणि तिथे टाळ नक्की उत्तम वाजवू शकतील जयवंत कुलकर्णी अशी त्या स्नेहांना खात्री वाटली आणि म्हणून ते त्या स्टुडिओमध्ये घेऊन गेले. मास्टर कृष्णराव यांच्याशी ओळखसुद्धा करून दिली गेली आणि हे सगळं त्यांचं ध्वनिमुद्रण सुरू होतं. त्याच्यामध्ये जेव्हा जेवणाची सुट्टी झाली त्यानंतर त्यांचं जेवण झालं ते पुन्हा स्टुडिओमध्ये आले आणि कोणीही इतर मंडळी तोपर्यंत स्टुडिओमध्ये पोचलेली नव्हती. आणि ते स्टुडिओमध्ये गेले तेव्हा तिथे हार्मोनियम होती आणि त्यांनी विचार केला की सहज चला काही गाणं एखादं गुणगुणावं आपण, म्हणून त्यांनी ती टेबलवरची हार्मोनियम वाजवली आणि एक हिंदी गझल ते गुणगुणत होते. तेवढ्यात बासरी वादक मधु गाडगीळ, जे संगीत दिग्दर्शक राम कदम यांचे अतिशय जवळचे मित्र होते, त्यांनी ते ऐकलं आणि ते म्हणाले की अरे वा, तू तर गातोसही उत्तम, राम कदम हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, तेव्हा तुझी त्यांच्याशी नक्कीच गाठ घालून दिली पाहिजे. आणि असं म्हणून त्यांनी राम कदम यांच्याकडे जयवंत कुलकर्णी यांच्या नावाची शिफारस केली आणि पुढे राम कदम यांच्याबरोबर जयवंत कुलकर्णी यांनी अनेक गाणी गायलेली आहेत. दादा कोंडके यांच्यासाठी गायलेल्या बहुतांश गाण्यांना राम कदम यांचंच संगीत होतं आणि त्यातली अनेक गाणी ही जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली आहेत. त्यातलंच एक अतिशय सुप्रसिद्ध असं गाणं, ज्या गाण्याने प्रसिद्धीच्या शिखरावरती पोहोचवलं जयवंत कुलकर्णी यांना.
1: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गौबी.

उडत्या सालीची किंवा गावरान बाजाची अनेक गाणी जी 70-80 दशकामध्ये गायली गेली, तर त्यासाठी जयवंत कुलकर्णी यांनी अतिशय उत्तम प्रकारे पार्श्वगायन केलेलं होतंच. पण हे असंही एक गाणं आहे की जे अतिशय सिरियस आहे, काहीसं आपण म्हणूया की त्याला एक दुःखाची किनार आहे, आणि तरीसुद्धा हे गाणंसुद्धा प्रेक्षकांनी, हे गाणंसुद्धा श्रोत्यांनी, रसिकांनी तेवढंच लोकप्रिय केलं.

0: या अरे एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल। आइए बाबूजी आइए।
1: आवणे बाबा आवणे।
0: ओ साई ओ सदाजी येथे आ। भेद भावना ही सान थोर।

0: सांगीतिक कारकिर्दीमध्ये त्यांनी शेकडो गाणी पार्श्वगायक म्हणून गायली आणि ज्योतिबाचा नवस आणि एकटा जीव या चित्रपटांमधल्या गाण्यासाठी जयवंत कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारामध्ये गौरवण्यात आलेलं होतं.
1: असं स्वतः एक जंगल
2: जंगल
1: त्या जंगलात झालं मंगल
2: मंगल
1: वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोडं आलं वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोडं आलं ऊंट आलं माकड आलं कोकड आलं बोकड आलं.

0: अन्न गाढ़ाव काय माणूस काय अन्न गाढ़ाव काय जाईल तकड़ो बॉम करते कसो स्वांग करते।
1: तर पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांच्या जन्मदिनानिमित्त आज आपण मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली काही गाणी ऐकतो आहोत मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये। 10:54 झालेली आहेत तेव्हा आपल्याला शेवटची दोनच गाणी फक्त ऐकता येणार आहेत आणि त्यानंतर ठीक 11 आपण भेटणार आहोत युवा तरंग कार्यक्रमामध्ये। तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी।

0: FM Gold, खरा सोना।
1: 101 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ऍप वरती आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। 11:01 झालेला आहे। युवा तरंग कार्यक्रमात मी दुहिता सोमणखेर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज युवा तरंग कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांच्याच एका जिव्हाळ्याच्या विषयावरती बोलणार आहोत। खरं तर बघायला गेलं आपण तर केवळ तरुणाईसाठीच नाही तर कुठल्याही वयोगटातल्या व्यक्तीसाठी ही गोष्ट अतिशय जिव्हाळ्याची असते, रिफ्रेशिंग असते। तर नेमकं कशाविषयी बोलणार आहोत? अतिशय ट्रेंडिंग विषय आहे हा, समाजमाध्यमांवरती सध्या त्याचा खूप ट्रेंड आपल्याला बघायला मिळतोय। काय नेमका विषय आहे आणि कशाविषयी आपण बोलणार आहोत सांगते, त्याआधी एक गाणं ऐकूया।

एखाद्या व्यक्तीचा नाही तर एखाद्या कलाकृतीचा किंवा एखाद्या सुंदर अशा क्षणाच्या प्रेमात पडणं हा सुद्धा छंद असू शकतो. आणि अनेक असे विविध प्रकारचे छंद असू शकतात. तर या छंदांविषयीच आज आपण बोलणार आहोत. सध्या आपण बघतोय की सोशल मीडियावरती एक ट्रेंड आपल्याला गेला साधारण महिनाभर तरी हा ट्रेंड आहे असं दिसतंय की एक तरी छंद असावा असं म्हणून वेगवेगळ्या प्रकारची रील्स केली जात आहेत. खरं तर त्याच्यामध्ये सामान्य माणसं आहेतच की ज्यांना खूप लाखांमध्ये फॉलोअर्स नसतात पण तरीही आपला एक काहीतरी विशिष्ट छंद आहे आणि त्या छंदामुळे आपल्या मनाला कशा प्रकारे उभारी येते किंवा कशामुळे प्रसन्नता येते हे सांगणारी रील्स तर आपल्याला बघायला मिळतातच. पण त्याचबरोबर अनेक कलाकारसुद्धा आहेत की कलेच्या क्षेत्रामध्ये त्यांची अतिशय उत्तम कामगिरी सुरू आहे पण तरीसुद्धा त्या कलेव्यतिरिक्तही त्यांना काही छंद आहेत आणि ते छंद जोपासताना ते या त्यांच्या पोस्टच्या आणि रील्सच्या माध्यमातून आपल्याला दिसतात. तर या छंदांविषयीच आज आपण बोलणार आहोत युवा तरंगमध्ये.

संगीत किंवा नृत्य ऐकण्याची पाहण्याची जशी आवड असते तसाच संगीत किंवा नृत्य हे आपल्यालाही यावं अशी अनेकांची इच्छा असते आणि त्याच्यातूनच या हा छंद जोपासला जातो. थोडक्यात छंद म्हणजे काय हे जर सांगायचं झालं तर ज्या गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्यामधून जो आपल्या रोजच्या आयुष्याचा तोचतोच पण असतो त्याच्यातून आपल्याला कुठेतरी ब्रेक देतात, कुठेतरी एक मानसिक समाधान मिळण्यासाठी, मानसिक शांतता मिळण्यासाठी, ताणतणावातून आपल्याला मुक्त करण्यासाठी आणि आपल्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी जे मदत करतात ते असतात आपले छंद. मग ते कुठल्याही प्रकारचे असू शकतात की जे एका जागी बसून काही छंद आपण जोपासू शकतो. भटकंती हा काहींचा छंद असू शकतो जो एका जागी बसून शक्य होतच नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या लहान असतील मोठ्या असतील वाटा रस्ते महामार्ग हे त्यांच्यावरनं प्रवास करणं आणि नवनवीन अनुभव घेणं हा सुद्धा एक छंद असू शकतो. आणि या छंदांमधनं काय होतं की एक आनंदी आल्हाददायक असं वातावरण आपण स्वतःच स्वतःसाठी निर्माण करायचं असतं. मी टाईम हा जो आजकालच्या तरुणाईला सातत्याने हवा असतो किंवा अनेक जण आता या गोष्टीवरती किंवा या मुद्द्यावरती खुलून बोलत असतात. आपल्या आईवडिलांच्या काळापर्यंत मी टाईम ही संकल्पना तेवढी फारशी अस्तित्वात नव्हती, पण आताच्या काळात मात्र मी टाईम ही संकल्पना खूप रुजायला आणि रुळायला लागलेली आहे. स्वतःसाठी, स्वतःच्या आत्मिक समाधानासाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी सुद्धा हा मी टाईम खूप महत्त्वाचा असतो. आणि या मी टाईममध्येच करण्याच्या काही गोष्टींमधला एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला असलेले, आपल्याला आवडणारे, आपले लाडके असे छंद जोपासायचे.

0: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारलाय.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता.

0: गोल्ड, खरा सोना।
1: सगळ्या सृष्टीचं रूपडं बदलून टाकणारा, चैतन्य फुलवणारा पाऊस आला की जणू जगण्याचं नवं गाणं सुरू होतं। धरतीला रुजण्याचं वरदान देणारा पाऊस कवी मनाला वेडं करतो आणि कवीची लेखणी सहज फुलते आणि म्हणते, जलधारांचे तांडव धरेवर नित्य चाले, इंद्रधनुच्या साथीने चंद्र धरेवर आले। प्रेयसीच्या आठवणीनं व्याकुळ झालेला तिचा प्रियकर भिजल्या अंगानं आणि दाटलेल्या वाणीनं म्हणतोय।

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: खरा सोना.

तर सध्या सोशल मीडियावरती ट्रेंडिंग असणाऱ्या एक तरी छंद असावा याविषयी आपण बोलतोय. तर छंद हे प्रत्येकाला विविध प्रकारचे असू शकतात. आत्ताच आपले एक श्रोते आहेत विजयंत चितळे, पुण्याहून त्यांनी आपल्याला फोन केलेला होता आणि त्यांनी एका आगळ्या वेगळ्या छंदाबद्दल सांगितलं. त्यांचं संपूर्ण बालपण दिल्लीमध्ये गेलं आणि महाविद्यालयीन शिक्षण हे कलकत्त्याला झालं. तर दिल्लीहून कलकत्त्याला जेव्हा ते प्रवास करायचे तर ह्या प्रवासामध्ये त्यांनी जोपासलेला एक छंद होता आणि खरंच हा एक आगळ्या वेगळ्या प्रकारचा असा छंद म्हणायला हवा की दिल्लीहून कलकत्त्याला पोहोचेपर्यंत ट्रेनचा ताशी वेग काय आहे हे मोजण्याचा त्यांना छंद लागलेला होता. जेव्हा आपण ट्रेनने प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला काही इलेक्ट्रिकचे तिकडे पोल दिसतात आणि त्या पोलवरती वरती किती अंतर आपण कापलेलं आहे याचा हिशोब लिहिलेला असतो किंवा ठराविक अंतरावरती ते पोल असतात त्याच्यामुळे आपल्याला अंदाज येतो की आपण किती अंतर कापलेलं आहे. तर ताशी काय वेगाने ही ट्रेन चाललेली आहे त्याचं सगळ्याचं एक गणित मांडायचं असा छंद विजयंत चितळे यांना जडलेला होता. पुन्हा एकदा समाजमाध्यमांवरच्या काही छंदांविषयी जर बोलायचं झालं तर जसं मगाशीच म्हटलं की अनेक कलाकार सुद्धा त्यांच्या विविध छंदांविषयी बोलताना दिसतात आणि काही अशी भाग्यवान माणसं सुद्धा आहेत की ज्यांना स्वतःच्या छंदाचं स्वतःच्या व्यवसायामध्ये किंवा स्वतःच्या उपजीविकेसाठी जे काही ते साधन म्हणून जेही काही काम करत असतील तर ते स्वतःच्या छंदाच्या रूपात मिळालेलं आहे

0: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, ते सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.

0: FM Gold, खरा सोना।
1: 11:44 झालेली आहेत। युवा तरंग कार्यक्रम आपण ऐकत आहोत 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीवरती। आणि छंदांविषयी आज आपण बोलतोय, तर आपल्या दोन श्रोत्यांनी विमानाविषयी निगडित असणारे त्यांचे दोन छंद सांगितलेले आहेत। दीपा पालकर आहेत, त्यांनी असं सांगितलं की रात्री जेवणं वगैरे आटपल्यानंतर 9 ते 11 हा वेळ त्यांच्याकडे फ्री असतो असं म्हणूया आपण, की त्यांच्यासाठी तो मी टाईम असतो। आणि त्या वेळेमध्ये काय करायचं, तर या 2 तासांमध्ये आकाशातून किती विमानं जात आहेत याची मोज

0: करायची हा त्यांचा छंद आहे. तर दुसरा छंद बालपणीचा आपल्याला सांगितलेला आहे मिलिंद टिपणीस यांनी. त्यांनी असं सांगितलं की लहानपणी ते कुर्ल्याला राहायचे आणि ते अशा ठिकाणी राहायचे की विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरातनं, म्हणजे कुठलंही विमान लँड होतंय किंवा टेक ऑफ घेत आहे तर ते त्यांना व्यवस्थितपणे दिसू शकायचं, इतक्या जवळ अंतरावरती ते राहायचे. तर ज्या वेळेला सुट्टी असायची आणि आकाश अगदी क्लिअर असायचं तर अशा वेळेला काय छंद असायचा की दुर्बीण घेऊन आकाशामध्ये बघायचं कुठल्या कंपनीचं विमान येतंय, कुठल्या कंपनीचं विमान लँड होतंय किंवा कुठल्या कंपनीचं विमान टेक ऑफ घेतंय हे बघणं हा त्यांचा बालपणीचा छंद होता. तर असेच वेगवेगळे छंद असतील जे आपल्या मनाला रिझवत असतात आणि आपल्या रोजचं जे आपलं रहाटगाडगं असतं किंवा आपलं सातत्याने जे काम सुरू असतं एका पाठोपाठ, तर त्या कामातून कुठेतरी एक ब्रेक आपल्याला मिळतो आणि त्याच्यामुळे कंटाळा येत नाही. कंटाळा घालवण्याचा सगळ्यात उत्तम उपाय आहे तो म्हणजे आपले छंद जोपासणं.
1: विसरूनी जा काल काय झालं, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा.

आपापले छंद जोपासण्यासाठी मी टाईमचा पुरेपूर उपभोग घेण्यासाठी दिवसातली जर शक्य नसतील तर किमान आठवड्यातली तरी काही मिनिटं एखादा तास तरी स्वतःसाठी काढा. हा छंद आपल्याला रिफ्रेश करेल, आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन देईल, आपल्यातली कलात्मकता जी काही आहे, जी सर्जनशीलता आहे

आणखीन आणखीन बहरायला त्याच्यामुळे मदत होईल. आणि अर्थातच या छंदांमुळे किंवा या ज्या काही कला आहेत त्या कलांमुळे आपलं जीवन अधिक सुंदर होऊ शकेल. आणि म्हणूनच हे छंद आपल्या आयुष्यामध्ये असायला हवेत. अर्थात मानसशास्त्र असेल किंवा जी आधुनिक वेगळी वेगळी शास्त्र आहेत ती सगळीच शास्त्र या छंद जोपासण्याबद्दल अधिक उत्तम विवेचन देऊ शकतात. किंवा AI हा जो आपला एक नवीन मित्र झालेला आहे तो छंद का जोपासावेत, कुठल्या प्रकारचे छंद जोपासावेत अशी अनेक प्रकारची माहिती देऊ शकतो. पण तरीही आपण कुठला छंद जोपासायचा ही निवड मात्र आपली स्वतःची असेल आणि त्या निवडीसाठी सवडसुद्धा आपल्याला जरूर काढावीच लागेल. तर युवा तरंग कार्यक्रमामध्ये इथेच आपण थांबणार आहोत आणि ठीक 12 वाजता आपण भेटणार आहोत रंजक सफर कार्यक्रमात काही सुंदर अशा कवितांसह. ऐकत रहा FM गोल्ड वाहिनी.

0: FM Gold, खरा सोना।
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM गोल्ड वाहिनी। दुपारचे ठीक 12 वाजलेले आहेत। रंजक सफर कार्यक्रमामध्ये मी दुहिता सोमणखेर तुम्हा सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते। आज 10 जुलै आपण सकाळच्या पहिल्या कार्यक्रमामध्ये जयवंत कुलकर्णी यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या गाण्यांचा आस्वाद घेतला आणि आज 10 जुलै अशाच एका सर्जनशील आणि अत्यंत उत्तम अशा कवयित्रीचा हा जन्मदिवस, कवयित्री पद्मा गोळे। आणि त्यांच्याच काही कवितांचा आस्वाद घेत विविध कवींच्या कवितांची गाणी जी झालेली आहेत, तर त्या गाण्यांचा आपण आस्वाद घेणार आहोत आजच्या रंजक सफर कार्यक्रमात। आणि हो, तुम्ही ज्याची कायम वाट बघत असता उत्सुकतेने, असे काही प्रश्नसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत याच दरम्यान, तेव्हा अलर्ट रहा आणि ऐकत रहा रंजक सफर।

मौनानं होतं एवढं रामायण हे माहीत असतं तर शब्दांच्याच स्वाधीन झाले असते. मौनानं होतं एवढं रामायण हे माहीत असतं तर शब्दांच्याच स्वाधीन झाले असते, पण शब्दांनी नेली असती मिरवणूक भलत्याच दिशेला. शब्द म्हणजे अंध कौरव, ओठात एक पोटात भलतंच. मौनाचं रामायण सहन करता येतं सीता होऊन, मौनाचं रामायण सहन करता येतं सीता होऊन, पण शब्दांचं महाभारत झोसायला पाठीशी कृष्ण हवा, पाठीशी कृष्ण हवा. कवयित्री पद्मा गोळे यांची ही कविता. प्रीतिपथावर निहार, स्वप्नजा, आकाशवेडी, श्रावण मेघ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झालेले, आणि त्यातल्या निहार आणि स्वप्नजा या काव्यसंग्रहांना राज्य शासनाचे पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत. तर पद्मा गोळे यांच्या अशाच काही कविता आपण आजच्या या रंजक सफर कार्यक्रमात ऐकणार आहोत. सोबत काही प्रश्नसुद्धा आपल्याला विचारले जाणार आहेत आणि अनेकविध कवींच्या रचनाही आपण या माध्यमातून ऐकणार आहोत.

पद्मा गोळेंच्या काही कविता मी तर आपल्याला ऐकवणार आहेच, पण आता पुढचा जो एक प्रश्न आहे तो सुद्धा एका काव्याच्या संदर्भातला आहे की पुढचं आपल्याला जे गाणं ऐकवलं जाणार आहे त्या गाण्याच्या कवयित्री किंवा गीतकार कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आपण मला देणार आहात. आणि एक क्लू तर मी आपल्याला दिलेलाच आहे, कारण कवयित्री आहेत कवी नाही हे तर आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 22 022 15 41 34 22 022 45 41 35 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक. आणि आता आपल्याला जे गाणं ऐकवलं जाणार आहे त्या गाण्याच्या कवयित्री कोण आहेत हे आपण मला कळवणार आहात.

देत असते. मी एक पक्षीण आकाश वेडी, दुजाचे मला भान नाही मुळी. मी एक पक्षीण आकाश वेडी, दुजाचे मला भान नाही मुळी. डोळ्यात माझ्या असे एक आकाश, श्वासात आकाश प्राणातळी. हे आकाश, आकाश जेवढं भव्य दिव्य असतं त्याचा पसारा अगणित, जो आपल्याला मोजता येणार नाही अशा प्रकारचा असतो. आणि आपलं ध्येय, आपली स्वप्न कशी असायला हवीत याचंच उत्तम उदाहरण घालून देणारी अशी ही कविता आहे. अशी झेप घ्यावी असे सूर गावे, घुसावे ढगा माझी बाणापरी. ढगांचे अबोली भुरे केशरी रंग, माखून घ्यावेत पंखावरी. किती उंच जाईन पोचेन किंवा संपेल हे आयु अर्ध्यावरी. आकाश यात्रीस ना खेद त्याचा, निळी जाहली जी सबाह्यांतरी. निळी जाहली जी सबाह्यांतरी. त्या आकाशाचाच रंग घेऊन, त्या आकाशाचा पसारा जेवढा मोठा आहे तेवढा मोठा, तेवढंच मोठं ध्येय ठेवून आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला अशाच काही गोष्टी करायच्या आहेत, इतका ध्येयशील असा विचार या आकाशवेडी कवितेतून मांडलेला दिसतो.

पद्मा गोळे यांची आकाशवेडी ही कविता आपण ऐकली. हे ध्येय वेड किंवा हे आकाशा एवढं मोठं स्वप्न कवेत घेण्याचं वेड तेव्हाच एखाद्या व्यक्तीकडे असू शकतं जेव्हा त्या व्यक्तीला स्वतःची ओळख पटलेली असते किंवा किमान स्वतःची ओळख काय आहे हे शोधण्याच्या मार्गावरती ती व्यक्ती असते. आणि तेच ही स्वतःची ओळख पटणं, स्वतःचा शोध घेणं हीच भावना पद्मा गोळे यांच्या या कवितेमध्ये दिसते, जिचं नाव आहे मी घरात आले. उंबऱ्यावरचं माप सांडून मी आत घरात आले. दोन डोळ्यातील ज्योत झाले, माझे डोळे खाली वळले. भुई म्हणाली तू माझी, काढ केर स्वच्छ कर. मी म्हटलं खरंच गाई, केरसुणी झाले, रांगोळी झाले. चूल म्हणाली तू माझी, मी तिची लाकडं झाले. जातं म्हणालं तू माझी, गहू झाले, ज्वारी झाले, उखळीतलं भात झाले, ताकातली रवी होऊन मथणीत नाचत राहिले. भिंत होऊन, छप्पर होऊन, गुपित राखली, छिद्र झाकली, पणती वात तेल होऊन काने कोपरे उजळून टाकले. आपण प्रत्येकजणच घरातल्या स्त्रीकडनंही अपेक्षा करत असतो की तिचं संपूर्ण घरावरती, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीवरती बारकाईनं लक्ष असावं. त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्यांना हवं नको काय आहे, ते सगळं त्या घरातल्या स्त्रीने बघायचं असतं. ही आजही अनेक घरांमधली अपेक्षा असते. तर अशीच एक स्त्री ही घरात आल्यानंतर, जेव्हा एक सून म्हणून घरात येते, नव्याने एखाद्या घरामध्ये प्रवेश करते, त्यानंतर तिचं आयुष्य कसं होतं हे त्यांनी मांडलंय. पण त्यानंतर काय होतं, तर सून झाले, बायको झाले, आई झाले, सासू झाले, माझी मला हरवून बसले. सून झाले, बायको झाले, आई झाले, सासू झाले, माझी मला हरवून बसले. आता सोंग पुरे झाली, आता सोंग पुरे झाली, सारी ओझी जड झाली, उतरून ठेवून आता तरी माझी मला शोधू दे. तुकडे तुकडे जमवू दे, विशाल काही पूजू दे, मोकळा श्वास घेऊ दे. श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जाऊ दे, श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जाऊ दे. ही स्वतःची जाणीव असणं, स्वतःच्या अस्तित्वाची ओळख होणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि पद्मा गोळे यांच्या अनेक कवितांमधनं आपल्याला त्यांची स्वतःची ओळख शोधण्याची जी

0: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे। त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर।
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे, संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारले।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ।
2: बारा वाजून 45 मिनिट झालेली आहेत, रंजक सफर कार्यक्रम आपण ऐकतो आहोत आणि पुढच्या गाण्यामध्ये एक प्रश्न आहे, पुढच्या गाण्याची रचना ही कुणाची आहे, कवी कवयित्री कोण आहेत? आता मी क्लू देणार नाहीये।

स्वर अभिजित राणे यांचा आणि ही रचना आहे, अर्थात या रचनेचे कवी आहेत मंगेश पाडगावकर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर देणारे श्रोते आहेत पंकज मोहोळ आणि दीपाली विचारे. पुढच्या गीताकडे आपण लगेचच वळणार आहोत आणि त्यानंतर पद्मा गोळे यांची अतिशय प्रसिद्ध असलेली एक कविता आपण ऐकणार आहोत या कार्यक्रमाची सांगता करत असताना.

या चाफ्याच्या झाडाशीच केलेलं हितगुज ही पद्मा गोळे यांची सगळ्याच रसिकांची वाचकांची अत्यंत लाडकी असणारी कविता. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का बरं आला साथ स्वप्नात, तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं, दुःख नाही उरलं आता मनात. फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात, केसात राखडी पण पायात फुगडी मी वेडी भाबडी तुझ्या मनात. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा नको ना रे आणू पाणी डोळ्यात, ओळखीच्या सुरात ओळखीच्या तालात हातग्याची गाणी नको ना म्हणू. तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना, जसे काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून आभाळात हिंडलोय ना. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा पानात मनात खुपतंय ना, काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय तुलाही कळतंय, कळतंय ना. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलंय ना, कुठं नाही बोलायचं मनातच ठेवायचं, कुठं नाही बोलायचं मनातच ठेवायचं, फुलांनी ओंजळ भरली आहे ना, फुलांनी ओंजळ भरली आहे ना. आणि याच अतिशय लोकप्रिय सुंदर अशा कवितेबरोबरच रंजक सफर कार्यक्रमामध्ये आता इथेच थांबूया. ठीक 1 वाजता आपण ऐकणार आहोत दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आणि त्यानंतर दिल्ली केंद्रावरचे कार्यक्रम. ऐकत रहा FM गोल्ड वाहिनी.

आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या समवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट। ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला रवाना। राम मंदिर ट्रस्ट प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान रंगणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या समवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली। भारतात तंत्रज्ञानाप्रमाणे खेळाचंही लोकशाहीकरण होत असल्याचं सांगून त्यांनी सांगितलं, खेलो इंडियामुळे ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळालं। 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले। मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला। ऑस्ट्रेलियात

0: आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. सीमा आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन खेळ मैत्री दृढ करतो असं ते म्हणाले. बिग बॅश लीगच्या चेन्नईतल्या आयोजनावर मोदी यांनी आनंद व्यक्त केला.
1: भारत ऑस्ट्रेलिया मैच का रोमांच और दूसरा यह एहसास कि दोनों देशों में क्रिकेट केवल एक खेल नहीं लेकिन एक साझा जुनून है. लेकिन आज यहाँ कोई लास्ट ओवर फिनिश का प्रेशर नहीं है, आज यहाँ केवल खेल की खुशी है, हमारी मित्रता की गर्मजोशी है और फ्यूचर चैंपियंस की एनर्जी है.
0: 3 दिवसांच्या दौऱ्यात महत्वपूर्ण चर्चा आणि भेटीगाठी आटोपून प्रधानमंत्री मोदी न्यूझीलंडसाठी रवाना झाले. ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली. संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचं असल्याचं मोदी म्हणाले.
1: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
0: न्यूझीलंडमध्ये प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी विशेषतः भारतीय समुदाय उत्साहात आहे. न्यूझीलंडचं स्थानिक माओरी नववर्षही आज सुरू होत असून त्याचाही उत्साह पाहायला मिळत आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या क्रीडा संबंधांना यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय सेनेच्या हॉकी संघानं 1926 प्रथम न्यूझीलंडचा दौरा केला होता. या संघात भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचाही समावेश होता. याच दौऱ्यापासून मेजर ध्यानचंद यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कारकिर्दीला सुरुवात झाली. दरम्यान याच वर्षी ऑकलंड इथं झालेल्या FIH महिला नेशन्स हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडला पराभूत करत जेतेपद मिळवलं आहे. दोन्ही देशांमधील क्रीडा संबंधांना शतक पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा न्यूझीलंड दौरा महत्वाचा मानला जात आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ जोराम अनिया यांनी नवी दिल्लीत युनिसेफच्या भारतातील प्रतिनिधी सिंथिया मॅककॅफ्रे आणि शिष्टमंडळाबरोबर बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षित आणि सर्वसमावेशक शिक्षण, साक्षरता आणि संख्याज्ञान, शिक्षक प्रशिक्षण, सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षितता या मुद्द्यांवर तसंच आकांक्षित जिल्हे आणि आकांक्षित ब्लॉक्स उपक्रमांवर भर देण्यात आल्याची माहिती नीती आयोगानं दिली. यावेळी डॉ अनिया यांनी पुराव्यावर आधारित धोरण निर्मिती, लोकसहभाग, आपत्ती प्रतिकार क्षमता तसंच बालकल्याण आणि शिक्षणाची परिणामकारकता वाढवण्यासाठी महिला बचत गटांची भूमिका महत्वाची असल्याचं अधोरेखित केलं. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरील पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कॅन्सर्स संदर्भात उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध कामांचे 18,000 सुधारित प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत. त्यांना लवकरात लवकर मंजुरी देऊ आणि आवश्यक निधी देऊ असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत दिली. अनेक गावांमध्ये पाहणी करताना काही वाड्या वस्त्यांना वगळण्यात आल्यानं हे सुधारित प्रस्ताव मागवले होते. यापूर्वी 11,000 प्रस्ताव मंजूर झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या 1400 अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांचं नुकसान झालं. त्यातल्या 452 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. 452 पैकी 258 कामं पूर्ण झाली असून 109 कामं सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातल्या देणगी अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी दिलेल्या दान आणि देणग्यांच्या अपहाराच्या आरोपाची आणि इतर अनियमिततांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी या याचिकेमार्फत केली आहे. सध्या या प्रकारची चौकशी उत्तर प्रदेश राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकामार्फत होत आहे. देशात विजेच्या एकूण मागणीपैकी 50% अधिक मागणी स्वच्छ ऊर्जेद्वारे पूर्ण झाली असून हे दुसऱ्यांदा घडत असल्याचं नवीन आणि नवीकरणीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. 6 जुलै रोजी एकूण वीज पुरवठ्यामध्ये नवीकरणीय स्रोतांचा वाटा 50.2% इतका होता असं जोशी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेसाठी 8796 भाविकांची नववी तुकडी आज भगवती नगर बेस कॅम्पवरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली. आज पहाटे 3450 भाविकांना घेऊन जाणारा एक ताफा बालताल मार्गे तर उर्वरित 5346 भाविकांचा ताफा पहलगाम मार्गे रवाना झाला. 2 जुलै रोजी सुरू झालेल्या या यात्रेत आतापर्यंत 1,73,000 जास्त भाविकांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान उधमपूर जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक गाडी जम्मू श्रीनगर महामार्गावर उलटून अपघात झाला. या अपघातात 6 भाविक जखमी झाले आहेत. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या एकमेव कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्स मैदानावर सुरुवात होत आहे. दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होईल. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर प्रथमच महिलांचा क्रिकेट सामना होत आहे. जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 20 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा सलीमा टेटे हिच्याकडे दिल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक सरजॉर्ड मनिरज यांनी सांगितलं. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या एची आणि नागोया या शहरांमध्ये होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि चौथ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशा लढती होणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागातून पुढे सरकला असून आता त्याने संपूर्ण देश व्यापला आहे. उत्तराखंडमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला रवाना. राम मंदिर ट्रस्ट प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: ਦੇ ਤੀਜੇ ਤੇ ਆਖਰੀ ਗੇੜ ਵਿੱਚ ਅੱਜ ਨਿਊਜ਼ੀਲੈਂਡ ਪਹੁੰਚਣਗੇ. ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਸਰਕਾਰ ਨੇ ਸੂਬੇ ਲਈ 61 ਸਿਵਲ ਜ਼ਾਬਤੇ ਦਾ ਖਰੜਾ ਤਿਆਰ ਕਰਨ ਲਈ 7-ਮੈਂਬਰੀ ਕਮੇਟੀ ਦੇ ਗਠਨ ਦਾ ਐਲਾਨ ਕੀਤਾ. ਪੰਜਾਬ ਵਿੱਚ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਤੀਬਰ ਸੋਧ SIR ਪ੍ਰਕਿਰਿਆ ਲਈ ਸੂਬੇ ਭਰ ਦੇ ਸਾਰੇ ਪੋਲਿੰਗ ਬੂਥਾਂ ਤੇ ਕੱਲ੍ਹ ਤੋਂ 2 ਦਿਨਾਂ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਕੈਂਪ ਲਗਾਇਆ ਜਾਵੇਗਾ. ਮੌਸਮ ਵਿਭਾਗ ਵੱਲੋਂ ਅੱਜ ਉੱਤਰਾਖੰਡ ਵਿੱਚ ਭਾਰੀ ਮੀਂਹ ਲਈ ਅਲਰਟ ਜਾਰੀ. ਅਗਲੇ 3-4 ਦਿਨਾਂ ਵਿੱਚ ਹਰਿਆਣਾ, ਚੰਡੀਗੜ੍ਹ, ਹਿਮਾਚਲ ਪ੍ਰਦੇਸ਼ ਤੇ ਦਿੱਲੀ ਵਿੱਚ ਵੀ ਭਾਰੀ ਮੀਂਹ ਪੈਣ ਦੀ ਪੇਸ਼ੀਨਗੋਈ. ਅਤੇ ਭਾਰਤੀ ਮਹਿਲਾ ਕ੍ਰਿਕਟ ਟੀਮ ਅੱਜ ਲੰਡਨ ਵਿੱਚ ਮੇਜ਼ਬਾਨ ਇੰਗਲੈਂਡ ਖਿਲਾਫ ਦੁਪਹਿਰ ਬਾਅਦ 3:30 ਇਤਿਹਾਸਕ 1-1 ਟੈਸਟ ਮੈਚ ਖੇਡੇਗੀ. ਤੇ ਹੁਣ ਖਬਰਾਂ ਵਿਸਥਾਰ ਨਾਲ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आस्ट्रेलिया का अपना इतिहासक महत्वपूर्ण सरकारी दौरा अधिकारित तौर पर मुकम्मल कर लिया। इस दौरे ने भारत आस्ट्रेलिया व्यापक रणनीतिक भाईवाली लिए एक नवी दिशा और भविख लिए एक मजबूत बुनियाद प्रदान की है। इस दौरे दौरान दोवे मुल्कों विचकार कूटनीतिक आर्थिक और सुरक्षा संबंध नवी ऊंचाइयों पर पहुंचे ने। इस दौरे की शुरुआत भारत आस्ट्रेलिया सीईओ फोरम नाल हुई जिथे व्यापारक आगुआ ने साल 2022 के आर्थिक सहयोग के व्यापार समझौते दुवल्ले व्यापार च हुए 55% के वाधे का स्वागत किया। इस गति अगे वधाने लई प्रधानमंत्री मोदी और आस्ट्रेलिया के प्रधानमंत्री एंथनी अल्बनीज व्यापक आर्थिक सहयोग समझौते ते गलबात विच तेजी लाने लई सहमत हुए। दोवां मुल्कां ने साफ सुथरे ऊर्जा खेतर च इक इतिहासक मील पत्थर हासिल किया। भारत नूं आस्ट्रेलिया तों यूरेनियम दी लंबे समय दी सप्लाई नूं यकीनी बनाउण लई प्रशासकी प्रबंधां नूं अंतम रूप दित्ता गया। एक आजाद ते मुक्त हिंद प्रशांत खेतर लई दोवां मुल्कां ने रक्षा ते सुरक्षा सहयोग ते एक सांझा ऐलाननामा अते समुंदरी सुरक्षा सहयोग लई इक ढांचा अपनाया। इस दौरे दा सब तों प्रभावशाली जन संपर्क प्रोग्राम मेलबॉर्न दे मार्वल स्टेडियम विखे आयोजित मेलबॉर्न मीट्स मोदी प्रवासी भारतीय सम्मेलन रहा जिस विच करीब 25,000 लोगों ने शिरकत की। प्रधानमंत्री मोदी ने भारतीय मूल के करीब 10 लाख आस्ट्रेलियाई लोगों को दोवे मुल्कों दरमियान एक जीवंत पुल दसिया। प्रधानमंत्री एंथनी अल्बनीज ने भी भारतीय भाईचारे की शलाघा करदिया कहा कि बहु सभ्याचारक ताकत आस्ट्रेलिया की खुशहाली विच महत्वपूर्ण योगदान पा रही है। यह दौरा प्रसिद्ध मेलबॉर्न क्रिकेट ग्राउंड विखे खेड कूटनीति के एक इतिहासक प्रोग्राम के नाल खत्म होया। दोवां नेतावां ने भारत आस्ट्रेलिया खेड सहयोग ढांचा जारी किया जो खेड विज्ञान ते खेड बुनियादी ढांचे के खेतरां च सहयोग नूं नवीं गति देवेगा। यह पहलकदमी अजे समय शुरू की गई है जदों भारत 2030 दीआं राष्ट्रमंडल खेडां की तैयारी कर रहा है ते आस्ट्रेलिया 2032 दे ब्रिस्बेन ओलंपिक की मेजबानी की तैयारी कर रहा है। इस मौके क्रिकेट जगत लई एक महत्वपूर्ण ऐलान भी किया गया। आस्ट्रेलिया की मर्दां की बिग बैश लीग का उद्घाटनी मैच इस साल दसंबर विच चेन्नई विखे होगा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अपने 3 देशों के दौरे के तीजे ते आखिरी गेट से अज न्यूजीलैंड के ऑकलैंड पहुंच रहे हैं। श्री मोदी अपने न्यूजीलैंड के हमरुतबा क्रिस्टोफर लक्सन नाल गलबात करेंगे। दोवे नेता समुचे दुवल्ले संबंधों का जायजा लेंगे जिस विच पिछले 2 सालों विच महत्वपूर्ण प्रगति हुई है खास करके व्यापार ते वणज ते रक्षा खेतरां च। न्यूजीलैंड की यह यात्रा 40 सालों किसी भारतीय प्रधानमंत्री की पहली यात्रा होगी। श्री मोदी मुख व्यापारक ते खेड शख्सियतां नाल भी गलबात करेंगे। भारत ते न्यूजीलैंड दरमियान मौजूद मजबूत लोगों के संबंधों के चलकारे वजो प्रधानमंत्री इस यात्रा दौरान भारतीय प्रवासियों के एक वड्डे इकट्ठ नूं भी संबोधन करेंगे। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सूबे लिए 1 साल सिविल जाबते का खरड़ा तैयार करने वास्ते सर्वोच्च अदालत के सेवामुक्त जज रंजन देसाई की अगवाई हेठ 7 मैंबरी कमेटी के गठन का ऐलान किया। उन्होंने कल महाराष्ट्र विधानसभा च ऐलान किया। मुख्यमंत्री ने कहा कि भारत के संविधान विच दर्ज राजनीति के निर्देशक सिद्धांतों मुताबक हरेक राज नूं एक सम्मान सिविल जाबता लागू करने बारे विचार चर्चा करनी चाहिए। उन्होंने कहा कि इस व्यवस्था मुताबक सूबा सरकार ने 2026 के बजट इजलास दौरान एक समान सिविल जाबता लागू करने लई कमेटी का गठन किया है। यह कमेटी अगले 6 महीनों के अंदर अंदर सूबा सरकार नूं अपनी रिपोर्ट सौंपेगी। इस रिपोर्ट के आधार पर सरकार आने सर्दियों के इजलास दौरान नागपुर विच विधानसभा के दोवां सदनों के सामने एक समान सिविल जाबता बिल पेश करन ते विचार कर रही है। ये खबर तुसी आकाशवाणी तो सुन रहे हो। साडा एक्स हैंडल है @AIR RNU जलंधर। साडा फेसबुक पेज है RNU-AIR जलंधर। यूट्यूब ते साडा चैनल है @AIR जलंधर। नीति आयोग के मैंबर डॉक्टर जोराम अनिया ने नवी दिल्ली च यूनीसेफ इंडिया के नुमाइंदे सिंथिया मैककैफरी और उन्होंने वफद के नाल मुलाकात की थी। इस मुलाकात दौरान बाल विकास स्कूली सिक्ख्या ते मनुखी विकास संबंधी सहयोग नूं मजबूत करन ते चर्चा की गई। नीति आयोग मुताबक मीटिंग विच मुख तौर ते आसवंद जिलियां ते ब्लाकां च सुरक्षित ते समावेशी सिक्ख्या बुनियादी साखरता अध्यापकां दी सिक्ख्या विद्यार्थियों की भलाई ते साइबर ते डिजिटल सुरक्षा ते गलबात की गई। पंजाब भर में चल रही विशेष तीबर सोध SIR तहत घर घर जाके गणना फार्म भरन की कार्रवाई प्रगति अधीन है ते एक कार्ज 24 जुलाई तक जारी रहेगा। इस प्रक्रिया नूं होर सुचारू बनाने लई कल 11 जुलाई ते 12 जुलाई एतवार नूं सवेरे 8 बजे तो दोपहर 3 बजे तक सूबे भर के सारे पोलिंग बूथां ते 2 दिन विशेष कैंप लगाया जा रहा है जिस नाल वोटर अपने गणना फार्म भर सकते हैं ते जमा भी करवा सकते हैं। पंजाब के मुख चोण अफसर आनंदता मित्रा ने सूबे के वोटरां नूं इन्हां कैंपां च सरगर्मी नाल हिस्सा लैण दी अपील अपील करदिया कहा है कि जेकर किसी व्यक्ति ने अजे तक अपना गणना फार्म नहीं भरया तो वह तुरंत अपने बूथ लैवल अफसर नाल संपर्क करे जां इस विशेष कैंप दौरान अपने नज़दीकी पोलिंग बूथ ते जा सकते ने। 3 अगस्त को प्रकाशित होने वाली खरड़ा वोटर सूची में हरेक योग वोटर का शामिल होना यकीनी बनाने लई नागरिकां दी सरगर्म जनतक भागीदारी बहुत जरूरी है। उन्होंने कहा कि बूथ लैवल अफसर इस प्रक्रिया वोटरां दी सहायता वास्ते सारे निर्धारित पोलिंग बूथां ते मौजूद।

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण आनंद चिमोटे यांचं गायन ऐकलं, राग मधमाध सारंग आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित

0: करण्यात आला.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.
3: घाल घाल पिंगा वारा माझा परसा.
4: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
5: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का, असा प्रश्न मी विचारला.
4: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 3 वाजता.